रामकृष्ण हरी, आयुष्य जगताना काहीवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, तर काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं, विश्वास तोडून अनेक जण जातील आपण सावरत जायचं, प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण क्षमता दाखवत जायचं, जीवन हे असहच जगत असतात. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 21 ऑगस्ट हा दिवस आपल्या घरातील आजी आजोबांच्या आणि पालकांच्या ऋणाची आठवण करून देणारा दिवस आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. समाजाला आणि कुटुंबाला आपल्या उभ्या आयुष्याचा अनुभव आणि संस्कार देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आजी आजोबांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. घरातील ज्येष्ठांचं अथांग प्रेम आणि मार्गदर्शन हीच कोणत्याही कुटुंबाची सर्वात मोठी श्रीमंती असते. आज संगीत जगतातील एका महामेरूचा स्मृतिदिन आणि क्रीडा जगतातील सर्वात वेगवान मानवाचा वाढदिवस आहे. भारतरत्न बिस्मिल्ला खान. आपल्या शहनाईच्या सुरांनी संपूर्ण जगाला गुंगवून टाकणारे शहनाईचे जादूगार भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा आज स्मृतिदिन. 2006 आजच्याच दिवशी या सुरांच्या सम्राटाने जगाचा निरोप घेतला होता. बनारसच्या गंगेच्या घाटावर बसून त्यांनी शहनाईला शास्त्रीय संगीताच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवलं. उसेन बोल्ट. ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदके जिंकणारा जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट, आज त्यांचा वाढदिवस. 100 मीटर अंतराचा जागतिक विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. आजचा मनभावन सुविचार. घरातील आजी आजोबा किंवा ज्येष्ठ नागरिक हे एखाद्या वटवृक्षासारखे असतात. त्यांच्या सावलीत संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहतं. अनुभवांची खरी संपत्ती ही पुस्तकात नाही तर घरातील ज्येष्ठांच्या सुरकुतलेल्या हातात आणि डोळ्यातल्या मायेत असते. आजची बोधकथा. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान जेव्हा शहनाई वादनात जागतिक कीर्तीच्या शिखरावर होते तेव्हा अमेरिकेतील एका मोठ्या संगीत संस्थेने त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. उस्तादजींचं वादन ऐकून तिथले लोक थक्क झाले. त्या संगीत संस्थेच्या मालकानं उस्तादजींना एक अद्भुत ऑफर दिली. ते म्हणाले, खान साहेब, तुम्ही अमेरिकेतच स्थायिक व्हा. आम्ही तुमच्यासाठी एक भव्य घर बांधून देऊ आणि अथांग पैसा देऊ आणि तुम्ही म्हणाल ती सोय करू. उस्तादजी शांतपणे हसले आणि त्यांनी विचारलं, तुम्ही मला अमेरिकेत सर्व काही द्याल पण माझी गंगामाई आणि काशी विश्वनाथ मंदिर इथं आणू शकाल का? तो अमेरिकन आयोजक निरुत्तर झाला. उस्तादजी पुढे म्हणाले, माझ्या शहनाईत जे सूर उमटतात ते बनारसच्या गंगेच्या पाण्याचा नाद ऐकून आणि विश्वनाथाच्या आशीर्वादानं उमटतात. पैशानं घर विकता येईल पण माझी माती आणि माझी संस्कृती विकत घेता येणार नाही. श्रोते हो, तात्पर्य हेच की आयुष्यात कितीही पैसा किंवा प्रसिद्धी मिळाली तरी स्वतःची माती, संस्कृती आणि मुळांशी जोडलेलं राहणं हेच खऱ्या गुणवत्तेचं लक्षण आहे. तर श्रोते हो, 21 ऑगस्टचा हा शुक्रवार आपल्याला खूप सुंदर शिकवतोय. उस्तादजींकडून स्वतःच्या कलेप्रती निष्ठा आणि ज्येष्ठ नागरिक दिनातून नात्यांची जपणूक. आज एक छोटासा संकल्प करूया. आज रात्री ऑफिसवरून किंवा कामावरून घरी गेल्यावर आपल्या आजी आजोबांशी किंवा आईवडिलांशी किमान 15 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून गप्पा मारूया. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ऐकूया. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादात असते. जोपर्यंत घरातील वृद्धांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयुर्वेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

21 ऑगस्ट श्रीराम समर्थ सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण अहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाही. फार काय, पण घरातली दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे? तसे जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, जी इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्तीनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझे आहे तुझपासी, परी तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. भगवंतापासून मनाची तयारी होणार नाही, म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. जानकी.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्समध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडीवाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते, त्या लहान वयात ती त्याला माहीतही नसते. पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं कोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसरं बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्यात कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज्य वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंद.

नमस्कार मित्रहो, मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आज आपण खूप सुंदर विषय ऐकणार आहोत, ते म्हणजे अवधूत दत्तात्रयांच्या 24 गुरूंबद्दल. सतत मस्त आणि आनंदी जीवन कसं जगायचं हे सांगताना दत्तात्रय म्हणाले, स्वतः आत्माच आपला प्रथम गुरु होय आणि आत्मज्ञानाशिवाय कल्याण शक्यच नाही. त्यांनी सांगितले, माझा कोणी एक गुरु नव्हे पण मी 24 गुरु केलेत. ते 24 गुरु कुठले आणि प्रत्येकाकडून त्यांनी कुठले गुण ग्रहण केले हे आज आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, एकाग्र मनाने एकाग्र होऊन एक एक गुरूंचे वर्णन ऐकावे जे आपल्या अवतीभोवतीच आहेत. पहिला गुरु म्हणजे पृथ्वी. दत्तात्रय म्हणतात, सहनशीलता आणि परोपकार हे मी पृथ्वीकडून शिकलो. जसं आज मनुष्य पृथ्वीमध्ये अनेक छिद्र करतात, तरी पृथ्वी ते सहन करून उलट आपलं पालनपोषण करते, आपल्याला धनधान्याने भरपूर करते आणि मीही पृथ्वीकडून सहन करून परोपकार करण्याचे गुण धारण केले. दुसरा गुरु म्हणजे पाणी. दत्तात्रय म्हणतात, पाणी स्वाभाविकच शुद्ध आणि शीतलतेचं प्रतीक. त्याचप्रमाणे मन स्वच्छ असावं, कोणाचाही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याचप्रमाणे ज्ञान तृष्णा पूर्ण करावी तर मन शांत होते. तिसरे गुरु म्हणजे वायू. वायूकडून मी विरक्ती हा गुण घेतला. बघा, वारा कधीच एक ठिकाणी थांबत नाही. वारा सुगंधी फुलांवरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तिथेच थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यांसारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नये. चौथा गुरु सांगताना ते म्हणतात, आकाश हे माझं चौथं गुरु, ज्याच्याकडून मी अचलता स्थिरता शिकलो. जसं आकाशात सूर्य चंद्र तारागण वायू ढग असे अनेक असतात, तरी आकाशाचं कोणाशी संबंध नाही. ते नेहमीच व्यापक आहे आणि असंगमी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आत्म्याचं शरीरासोबतचं नातं थोड्या वेळाचं. शरीरात राहूनही आत्मा त्यापासून अलिप्त राहावी, मोह नसावा. पाचवा गुरु म्हणजे अग्नी. अग्नीमधून मी पवित्रता हा गुण धारण केला. दत्तात्रय म्हणतात, काही शुद्ध करायचं असेल तर त्यास अग्नीत टाकतात. अग्नी एकमेव आहे जे कधी प्रदूषित होत नाही. मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषाचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगी योग्य ठिकाणी वापरावे. म्हणजेच जास्तीचा संग्रह करू नये. सहावा गुरु म्हणजे सूर्य. निपक्षपातीपणा. सूर्य भविष्यकाळाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारा अर्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यांचं
त्याचा लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान मात्र बाळगू नये. दत्तात्रयांचा सातवा गुरु म्हणजे चंद्रमा. विकार बाधा न होणे हा गुण त्यांनी घेतला. अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवाड्याच्या 15 कला मिळून अशा चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणीवा आणि अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तसेच आत्म्यास देहसंबंधीचे विकार बाधक होत नाहीत, म्हणजेच आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह. आठवा गुरु म्हणजे समुद्र. त्याच्याकडून घेतलेला गुण म्हणजे परोपकारिता. जसं समुद्रात अनेक नदी अपरिमित जल आणतात, मग ते कितीही कचरा आणू देत, समुद्र सुखी किंवा दुखी होत नाही, तो नद्यांचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगासाठी लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्यास दुखी होऊ नये. आणि जसं आणलेला कचरा समुद्र हलवून हलवून काठाला आणून टाकतो आणि स्वच्छ जलाला स्वीकार करतो, असे कर्तव्य करून मनुष्यानीही आनंदी रहावे.

नमस्कार मित्र हो, एक छोट्याशा ब्रेक नंतर परत स्वागत आहे आपल्याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रंग नवे। दत्तात्रय म्हणतात त्यांचा 9वा गुरु म्हणजे अजगर, ज्यांच्यातून त्यांनी निर्भयता हा गुण घेतला। जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्या वेळी जे मिळेल ते भक्षण करूनच संतोष पावतो, तो अल्प जास्त किंवा गोड कडू असा विचार करत नाही। अन्न न मिळाल्यासही घाबरत नाही। तसंच मानवानी न अधिकाधिक गोष्टींची इच्छा केली पाहिजे, न साठा केला पाहिजे। 10वा गुरु म्हणजे कपोत, म्हणजे कबूतर। दत्तात्रय म्हणतात अलिप्तता हे बोध मी कपोताकडून घेतला। देवानी जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलाला जाळेत अडकलेलं बघून स्वतः पण जाळेत जाऊन फसले, तेव्हा ही शिक्षा मिळाली की अतिस्नेह पण दुःखाचं कारण असतं। कबूतरासारखं आपण ज्ञानाची गुटरगू गुटरगू करून अज्ञानी नासमजदार मनुष्यांनाही ज्ञानवान बनवू, अलिप्त राहू। 11वं गुरु म्हणजे पतंग, त्याच्याकडून घेण्यासारखा गुण म्हणजे मोहाचा त्याग। दत्तात्रय सांगतात रूपाने आकर्षित होऊ नका, डोळे आपल्याला धोका न द्यावेत। पतंग हा दिव्याच्या प्रकाशावर मुग्ध होतो, मोहित होतो आणि मरण पावतो। तसं मानव पण परकायावर इतरांच्या रूपावर मुग्ध होऊन काम वासनेपोटी मरतो, कामचितेवर जळतो। परंतु एक ज्ञानी परमात्म शक्तीवर मुग्ध होऊन ज्ञानचितेवर ज्ञानार्जन करतो आणि आपल्यातल्या विकारांना मिटवतो। म्हणून भौतिक जगातल्या सुंदरतेच्या आकर्षणापासून जे कपट आणि विनाशी आहे दूर राहावं। 12वा गुरु म्हणजे मासा, त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे पारखण्याची शक्ती, परीक्षणाची क्षमता। मासा माशामध्ये एक गंध असतो, परंतु राहण्याच्या ठिकाणाच्या पाण्यात ते दुर्गंध उतरत नाही। तसंच मानवात कोणत्या उणीवा असतील आणि जर तो त्या उणीवा खोडून काढू शकला नाही तर ते त्यांनी त्याच्याकडे ठेवावे। उणीवा किंवा आपल्यातले चुकीचे विचार इतरत्र पसरू नये। आणखीन एक म्हणजे मासा जसं हुकमध्ये अडकलेल्या आमिषावरती फसतो ते पाहून अडकतो, आपल्याला यातून धडा मिळतो की आपणही जगातल्या गोष्टीत लोभी होऊन अडकून जाऊ नये। उलट परीक्षणाच्या सामर्थ्याने आपण स्वतःला फसवण्यापासून वाचवू शकतो। वेळोवेळी स्वतःची चेकिंग खूप महत्त्वाची आहे। 13वा गुरु म्हणजे मृग, सतर्क राहणे आणि एकाग्र बुद्धी हे गुण मी मृग याच्याकडून घेतलं। हिंसक प्राण्यांनी भरलेल्या जंगलात राहणारा हरिण सतर्क राहतो, त्याचा सावधपणा त्याच्या जीवनाचे रक्षण करते। सिंहाचा अगदी लहान आवाजही ऐकण्याची हरणाची शक्ती यात मदत करते। तसंच जेथे धोक्याचा अंदाज दिसतो अशा स्थितीत आपण सावध राहावं, अर्थात वाईट संग, मग तो वाईट विचारांचा असो किंवा व्यक्तीचा, त्याचा आपल्यावर हावी होऊ देऊ नये। संगत बदलून टाका। शिवाय कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण
परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात पडू नये. 14वा गुरु म्हणजे हत्ती. इंद्रियांच्या सुखाच्या मागे आकर्षित न होणे, कामांध होऊन संवेदनशील होऊन हत्ती बनावटी खोट्या हत्तींकडे धावतो आणि शिकारीच्या गुप्त खड्ड्यात पकडून तो पकडला जातो. शिकारी त्याला पकडण्यास ही युक्ती रचतात, म्हणून म्हणतात मन के हारे हार है. जसं हत्तीचे छोटे डोळे, एकदा कोणाला पाहिलं ना तर ते चित्र कधीच विसरत नाहीत. प्रचंड शारीरिक बळ आहे त्याच्यात. हत्तीमध्ये बुद्धी सिद्धी रिद्धी म्हणजे कौशल्य विपुलता आणि प्रभुत्व आणि त्याची विवेक बुद्धी हे सगळं असूनही विषय सुख लालसेने जाळ्यात अडकला जातो. तसेच जो पुरुष स्त्री सुखास भूलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. 15वा गुरु म्हणजे भ्रमर. विषयात न अडकणे. भ्रमर निसर्गामध्ये मुक्तपणे फिरतो, परंतु ज्या फुलांमध्ये गोडपणा अमृत आहे ना तिथे तो शिरतो आणि गोडपणा स्वीकारतो. तसं अगदी ज्ञानी मनुष्य समाजात भटकंती करणारा तिथेच आपला वेळ घालवतो जिथे त्याला ज्ञानाची चर्चा आणि सज्जनांची संगत मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं परागकण इतर वनस्पतीमध्ये पोचवते त्याच प्रकारे प्रयत्नशील माणूस ज्ञानाच्या बाबतीत आपली बुद्धी आनंदित करून ज्ञानाचा मधुरस साधकांपर्यंत पोचवतो, जेणेकरून त्यांचे कल्याण होईल. आणि कधी कधी वास आणि चवीमुळे फुलांमध्ये अडकले जातात भ्रमर. तसंच मनुष्य नाक आणि जिभेच्या म्हणजेच नाक म्हणजे अहंकार आणि जीभ म्हणजे लोभ यामुळे जगातल्या विभिन्न वाईट परिस्थितीत अडकू शकतात. त्याने दुःखच भेटेल याचं लक्ष ठेवावं. 16वा गुरु म्हणजे मधमाशी. घेण्याचा गुण म्हणजे गुणग्राहकता एकता. जसे मधमाशी सर्व प्रकारच्या फुलांमधून मध गोळा करते, त्याचप्रमाणे सर्व धर्म आणि शास्त्रांच्या चांगल्या गोड गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. मेहनत न करता आयत मधमाशी इतरांना मेहनत न करताना बघून स्वतःचे कर्म करणे सोडत नाही, सतत कार्य करते. मधमाशी कितीही लांब गेली तरी लक्ष मात्र राणी माशीकडे सतत असतं. तसंच आपलं लक्ष आपल्याला शक्ती देणाऱ्या ईश्वराकडे हवं. साधी घरात फिरणारी माशी कधी डंकत नाही पण रोगाचा प्रचार करते. इथे मधमाशांना डंक असूनही ते रोग पसरवत नाहीत. माणसात अहंकार हाच डंक असतो. मित्रांनो, इथे आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि भेटूया या छोट्याशा ब्रेक नंतर.

नमस्कार मित्रांनो, छोट्याशा ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रंग नवे। तर दत्तात्रयांच्या 17व्या गुरूंचं नाव म्हणजे मध काढणारा। त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे निर्भयता आणि धैर्यता। मध काढणारा निडरच असतो, पण मध काढणारा केवळ मुखवटा लावून पोळ्यांमधून मध काढतो। आज प्रत्येक मनुष्य आपल्या चेहऱ्यावर केवळ चांगल्यापणाचा मुखवटा लावून संबंध जोडेल तो ते जास्त काळ टिकवणार नाही। आणि एक आध्यात्मिक मनुष्य दुहेरी व्यक्तिमत्व न घेता सत्य व चरित्रवान राहतो। समाज जरी त्याला सन्मान गौरव करत असेल तरी तो निर्माण राहतो, धैर्य आणि निर्भय राहतो। 18वा गुरु म्हणजे टिटवी, आणि घेण्याचा गुण म्हणजे उपाधीचा त्याग करणे। चोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात। तिला टोचा मारतात, पाठलाग करतात, नी घेराव घालतात। शेवटी ती मासा टाकून देते। तोच एक घार त्या मासाला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलण्यास घारीचा पिच्छा पुरवू लागतात। पण आता टिटवी मात्र निश्चिंत होऊन जाते। त्याचप्रकारे संसारात उपाधी झुंगारून देण्यातच शांती आहे। 19वा गुरु म्हणजे मुलगी कन्या। एकटं राहण्याचं गुण कुमारी कन्येकडून शिकता येतं। एकदा एक कन्या घरामध्ये बसली होती, कुटत होती, आणि कुटत असताना तिच्या बांगड्या वाजत होत्या, म्हणून तिने ते कंगन काढले। जरी दोन कंगन असले तरी ते वाजत होते, छोटासा आवाज येत होता। याच्यावरून कळतं की खूप जण एकत्र राहिले तर भांडणं होतात। जरी एकत्र राहावं लागलं तरी परमेश्वराचा संग एकांतातच होतो, हे त्या कन्येकडून शिकायला मिळालं। 20वा गुरु म्हणजे बालक। निष्पाप आणि आनंदी राहणं हे बालकाकडून शिकायला मिळालं। मूल जेव्हा जन्माला येतं म्हणतात वारसदार आला, तसंच जीवनात आध्यात्मिक ज्ञान कळलं तर आपला दुसरा जन्म होतो आणि आपण ईश्वराच्या खजिन्याचे वारसदार बनतो। कारण आपल्याला जाणीव होते की आपण भक्त नसून ईश्वराची संतान आहोत, मूल आहोत। आणि जसं मुलाचे कोणाबरोबर वैर नसते, द्वेष वगैरे नसते, तो खोटं बोलत नाही, दुपट्टी व्यक्तिमत्वाचं नसतो,

मुलांसारखं बालक सो मालक रहा, परमेश्वराचं मूल बनून सगळं त्याच्यावर सोडून निश्चिंत रहा. 21वा गुरु म्हणजे सर्प. शरीर आणि घर परिवारावर मोह नसावा. सर्प म्हणजे साप जसं स्वतःच घर बनवत नाही पण बनलेल्या एखाद्या घरात राहतो. घर निर्माण केला तर त्यात मोह वाढतं, म्हणून घर असूनही सगळं त्याचं आहे, त्या ईश्वराचं आहे ही भावना असावी. 22वा गुरु म्हणजे पिंगळा वैश्या. दत्तात्रय म्हणतात, आशेचा त्याग दैहिक विकर्म होत असून मन ईश्वराला अर्पण करण्याचं गुण. दत्ताने पिंगळा नावाच्या वैश्याहून ही शिक्षा घेतली आहे की केवळ पैशासाठी जगू नये. धनाच्या कामनेत जेव्हा ती एक रात्री कंटाळली, कारण गिराईक नव्हतं, तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आला, तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख पैशात नाही पण परमात्म्याच्या ध्यानात आहे. तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली. 23वा गुरु म्हणजे बाण निर्माता. तीव्र मनाची एकाग्रता आणि कर्मयोग हा गुण त्यांनी बाण एका बाण निर्माण करणाऱ्या व्यक्तीकडून घेतला. एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. ज्याचा जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तर तो म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळलेच नाही. बाण म्हणजे संकल्पाचं विचारांचं प्रतीक, ध्येय तीक्ष्ण केंद्रित एकाग्रतेनेच गाठता येतं. म्हणून ईश्वरीय स्मृतीत राहून जीविकोपार्जन करण्याचे कर्म केल्यास डबल कमाई होते. मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून द्यावेत, त्याचं ध्यान करावं. 24वा गुरु म्हणजे कोळी. त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे ईश्वरेच्छा. ज्याप्रकारे कोळी घर बनवतो, मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो. मनुष्य सुद्धा नाते संबंधी भौतिक संपत्ती आदीचे आयुष्यभर जाळविंतो आणि शेवटी मन बुद्धी त्यात अडकून दुर्दैवाला कारणीभूत होतो. त्याने शेवटच्या नाते संबंध आणि दुर्गुणांचे जाळे कापले पाहिजे आणि देवाच्या स्मरणार्थ मुक्त होऊन शरीर सोडले तर सद्गती निश्चित. म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये. म्हणतात, शिकण्याचे वय नसते, शिकणे मृत्यूपर्यंत चालू राहिले पाहिजे. निसर्गाचे प्रत्येक प्राणी, प्रत्येक चांगला वाईट प्रसंग ज्ञानाच्या गुरुसारखे असतात. अच्छा, धन्यवाद.

रामकृष्ण हरी, आयुष्य जगताना काहीवर लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे तर काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, वाटा सापडत जातील आपण शोधत जायचं, माणसं बदलत जातील आपण स्वीकारत जायचं, परिस्थिती शिकवत जाईल आपण शिकत जायचं, येणारे दिवस निघून जातील आपण ते क्षण जपत जायचं, विश्वास तोडून अनेक जण जातील आपण सावरत जायचं, प्रसंग परीक्षा घेत जाईल आपण क्षमता दाखवत जायचं, जीवन हे असहच जगत असतात. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभंगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 21 ऑगस्ट हा दिवस आपल्या घरातील आजी आजोबांच्या आणि पालकांच्या ऋणाची आठवण करून देणारा दिवस आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. समाजाला आणि कुटुंबाला आपल्या उभ्या आयुष्याचा अनुभव आणि संस्कार देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा, आजी आजोबांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. घरातील ज्येष्ठांचं अथांग प्रेम आणि मार्गदर्शन हीच कोणत्याही कुटुंबाची सर्वात मोठी श्रीमंती असते. आज संगीत जगतातील एका महामेरूचा स्मृतिदिन आणि क्रीडा जगतातील सर्वात वेगवान मानवाचा वाढदिवस आहे. भारतरत्न बिस्मिल्ला खान. आपल्या शहनाईच्या सुरांनी संपूर्ण जगाला गुंगवून टाकणारे शहनाईचे जादूगार भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा आज स्मृतिदिन. 2006 आजच्याच दिवशी या सुरांच्या सम्राटाने जगाचा निरोप घेतला होता. बनारसच्या गंगेच्या घाटावर बसून त्यांनी शहनाईला शास्त्रीय संगीताच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवलं. उसेन बोल्ट. ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदके जिंकणारा जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट, आज त्यांचा वाढदिवस. 100 मीटर अंतराचा जागतिक विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. आजचा मनभावन सुविचार. घरातील आजी आजोबा किंवा ज्येष्ठ नागरिक हे एखाद्या वटवृक्षासारखे असतात. त्यांच्या सावलीत संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहतं. अनुभवांची खरी संपत्ती ही पुस्तकात नाही तर घरातील ज्येष्ठांच्या सुरकुतलेल्या हातात आणि डोळ्यातल्या मायेत असते. आजची बोधकथा. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान जेव्हा शहनाई वादनात जागतिक कीर्तीच्या शिखरावर होते तेव्हा अमेरिकेतील एका मोठ्या संगीत संस्थेने त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. उस्तादजींचं वादन ऐकून तिथले लोक थक्क झाले. त्या संगीत संस्थेच्या मालकानं उस्तादजींना एक अद्भुत ऑफर दिली. ते म्हणाले, खान साहेब, तुम्ही अमेरिकेतच स्थायिक व्हा. आम्ही तुमच्यासाठी एक भव्य घर बांधून देऊ आणि अथांग पैसा देऊ आणि तुम्ही म्हणाल ती सोय करू. उस्तादजी शांतपणे हसले आणि त्यांनी विचारलं, तुम्ही मला अमेरिकेत सर्व काही द्याल पण माझी गंगामाई आणि काशी विश्वनाथ मंदिर इथं आणू शकाल का? तो अमेरिकन आयोजक निरुत्तर झाला. उस्तादजी पुढे म्हणाले, माझ्या शहनाईत जे सूर उमटतात ते बनारसच्या गंगेच्या पाण्याचा नाद ऐकून आणि विश्वनाथाच्या आशीर्वादानं उमटतात. पैशानं घर विकता येईल पण माझी माती आणि माझी संस्कृती विकत घेता येणार नाही. श्रोते हो, तात्पर्य हेच की आयुष्यात कितीही पैसा किंवा प्रसिद्धी मिळाली तरी स्वतःची माती, संस्कृती आणि मुळांशी जोडलेलं राहणं हेच खऱ्या गुणवत्तेचं लक्षण आहे. तर श्रोते हो, 21 ऑगस्टचा हा शुक्रवार आपल्याला खूप सुंदर शिकवतोय उस्तादजींकडून स्वतःच्या कलेप्रती निष्ठा आणि ज्येष्ठ नागरिक दिनातून नात्यांची जपणूक. आज एक छोटासा संकल्प करूया. आज रात्री ऑफिसवरून किंवा कामावरून घरी गेल्यावर आपल्या आजी आजोबांशी किंवा आईवडिलांशी किमान 15 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून गप्पा मारूया. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ऐकूया. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादात असते. जोपर्यंत घरातील वृद्धांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

21 ऑगस्ट श्रीराम समर्थ सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाही, फार काय. पण घरातली दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे? तसे जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे, जी इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश: सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्तीनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पना चुकीची आहे. तुझे आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे, भगवंतापासून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. ज्या

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्समध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारे क्रिएटर बियॉन्ड विल. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथे संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगीबेरंगी वेडी वाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते, त्या लहान वयात ती त्याला माहीतही नसते. पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं कोडकौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसरं बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात, भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुनी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक

कधी कधी शुद्ध असतं, त्यार कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं तुटतं त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंद होईल.

नमस्कार मित्र हो, मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। आज आपण खूप सुंदर विषय ऐकणार आहोत, ते म्हणजे अवधूत दत्तात्रयांच्या 24 गुरूंबद्दल। सतत मस्त आणि आनंदी जीवन कसं जगायचं हे सांगताना दत्तात्रय म्हणाले, स्वतः आत्माच आपला प्रथम गुरु होय आणि आत्मज्ञानाशिवाय कल्याण शक्यच नाही। त्यांनी सांगितले, माझा कोणी एक गुरु नव्हे पण मी 24 गुरु केलेत। ते 24 गुरु कुठले आणि प्रत्येकाकडून त्याने कुठले गुण ग्रहण केले हे आज आपण ऐकणार आहोत। तर मित्रांनो, एकाग्र मनाने एकाग्र होऊन एक एक गुरूंचे वर्णन ऐकावे जे आपल्या अवतीभोवतीच आहेत। पहिला गुरु म्हणजे पृथ्वी। दत्तात्रय म्हणतात, सहनशीलता आणि परोपकार हे मी पृथ्वीकडून शिकलो। जसं आज मनुष्य पृथ्वीमध्ये अनेक छिद्र करतात, तरी पृथ्वी ते सहन करून उलट आपलं पालनपोषण करते, आपल्याला धनधान्याने भरपूर करते, आणि मीही पृथ्वीकडून सहन करून परोपकार करण्याचे गुण धारण केले। दुसरा गुरु म्हणजे पाणी। दत्तात्रय म्हणतात, पाणी स्वाभाविकच शुद्ध आणि शीतलतेचं प्रतीक। त्याचप्रमाणे मन स्वच्छ असावं, कोणाचाही पक्षपात करू नये। पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते। त्याचप्रमाणे ज्ञान तृष्णा पूर्ण करावी तर मन शांत होते। तिसरे गुरु म्हणजे वायू। वायूकडून मी विरक्ती हा गुण घेतला। बघा, वारा कधीच एक ठिकाणी थांबत नाही। वारा सुगंधी फुलांवरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तिथेच थांबत नाही। त्याचप्रमाणे द्रव्यांसारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नये। चौथा गुरु सांगताना ते म्हणतात, आकाश हे माझं चौथं गुरु, ज्याच्याकडून मी अचलता स्थिरता शिकलो। जसं आकाशात सूर्य चंद्र तारागण वायू ढग असे अनेक असतात, तरी आकाशाचं कोणाशी संबंध नाही, ते नेहमीच व्यापक आहे आणि असंगमी सुद्धा आहे। त्याचप्रमाणे आत्म्याचं शरीरासोबतचं नातं थोड्या वेळाचं, शरीरात राहूनही आत्मा त्यापासून अलिप्त राहावी, मोहन असावा। पाचवा गुरु म्हणजे अग्नी। अग्नीमधून मी पवित्रता हा गुण धारण केला। दत्तात्रय म्हणतात, काही शुद्ध करायचं असेल तर त्यास अदूषित होत नाही। मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषाचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगी योग्य ठिकाणी वापरावे। म्हणजेच जास्तीचा संग्रह करू नये। सहावा गुरु म्हणजे सूर्य। निपक्षपातीपणा। सूर्य भविष्यकाळाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारा अर्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो। त्याचप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संशय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्याचा लाभ द्यावा, पण
त्याचा अभिमान मात्र बाळगू नये. दत्तात्रयांचा सातवा गुरु म्हणजे चंद्रमा. विकार बाधा न होणे हा गुण त्यांनी घेतला. अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवाड्याच्या 15 कला मिळून अशा चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणीवा आणि अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तसेच आत्म्यास देह संबंधीचे विकार बाधक होत नाहीत, म्हणजेच आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह. आठवा गुरु म्हणजे समुद्र. त्याच्याकडून घेतलेला गुण म्हणजे परोपकारिता. जसं समुद्रात अनेक नदी अपरिमित जल आणतात, मग ते कितीही कचरा आणू देत, समुद्र सुखी किंवा दुखी होत नाही, तो नद्यांचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगासाठी लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्यास दुखी होऊ नये. आणि जसं आणलेला कचरा समुद्र हलवून हलवून काठाला आणून टाकतो आणि स्वच्छ जलाला स्वीकार करतो, असे कर्तव्य करून मनुष्यानीही आनंदी रहावे.

नमस्कार मित्र हो, एक छोट्याशा ब्रेक नंतर परत स्वागत आहे आपल्याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रंग नवे। दत्तात्रय म्हणतात त्यांचा 9वा गुरु म्हणजे अजगर, ज्यांच्यातून त्यांनी निर्भयता हा गुण घेतला। जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या ज्या वेळी जे मिळेल ते भक्षण करूनच संतोष पावतो, तो अल्प जास्त किंवा गोड कडू असा विचार करत नाही। अन्न न मिळाल्यासही घाबरत नाही। तसंच मानवानी न अधिकाधिक गोष्टींची इच्छा केली पाहिजे, न साठा केला पाहिजे। 10वा गुरु म्हणजे कपोत, म्हणजे कबूतर। दत्तात्रय म्हणतात अलिप्तता हे बोध मी कपोताकडून घेतला। देवानी जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलाला जाळेत अडकलेलं बघून स्वतः पण जाळेत जाऊन फसले, तेव्हा ही शिक्षा मिळाली की अतिस्नेह पण दुःखाचं कारण असतं। कबूतरासारखं आपण ज्ञानाची गुटरगू गुटरगू करून अज्ञानी ना समजदार मनुष्यांनाही ज्ञानवान बनवू, अलिप्त राहू। 11वं गुरु म्हणजे पतंग, त्याच्याकडून घेण्यासारखा गुण म्हणजे मोहाचा त्याग। दत्तात्रय सांगतात रूपाने आकर्षित होऊ नका, डोळे आपल्याला धोका न द्यावेत। पतंग हा दिव्याच्या प्रकाशावर मुग्ध होतो, मोहित होतो आणि मरण पावतो। तसं मानव पण परकायावर इतरांच्या रूपावर मुग्ध होऊन काम वासनेपोटी मरतो, कामचितेवर जळतो। परंतु एक ज्ञानी परमात्मशक्तीवर मुग्ध होऊन ज्ञानचितेवर ज्ञानार्जन करतो आणि आपल्यातल्या विकारांना मिटवतो। म्हणून भौतिक जगातल्या सुंदरतेच्या आकर्षणापासून जे कपट आणि विनाशी आहे दूर राहावं। 12वा गुरु म्हणजे मासा, त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे पारखण्याची शक्ती, परीक्षणाची क्षमता। मासा माशामध्ये एक गंध असतो, परंतु राहण्याच्या ठिकाणाच्या पाण्यात ते दुर्गंध उतरत नाही। तसंच मानवात कोणत्या उणीवा असतील आणि जर तो त्या उणीवा खोडून काढू शकला नाही तर ते त्यांनी त्याच्याकडे ठेवावे। उणीवा किंवा आपल्यातले चुकीचे विचार इतरत्र पसरू नये। आणखीन एक म्हणजे मासा जसं हुकमध्ये अडकलेल्या आमिषावरती फसतो ते पाहून अडकतो, आपल्याला यातून धडा मिळतो की आपणही जगातल्या गोष्टीत लोभी होऊन अडकून जाऊ नये। उलट परीक्षणाच्या सामर्थ्याने आपण स्वतःला फसवण्यापासून वाचवू शकतो। वेळोवेळी स्वतःची चेकिंग खूप महत्त्वाची आहे। 13वा गुरु म्हणजे मृग, सतर्क राहणे आणि एकाग्र बुद्धी हे गुण मी मृग याच्याकडून घेतलं। हिंसक प्राण्यांनी भरलेल्या जंगलात राहणारा हरिण सतर्क राहतो, त्याचा सावधपणा त्याच्या जीवनाचे रक्षण करते। सिंहाचा अगदी लहान आवाजही ऐकण्याची हरणाची शक्ती यात मदत करते। तसंच जेथे धोक्याचा अंदाज दिसतो अशा स्थितीत आपण सावध राहावं, अर्थात वाईट संग, मग तो वाईट विचारांचा असो किंवा व्यक्तीचा, त्याचा आपल्यावर हावी होऊ देऊ नये। संगत बदलून टाका। शिवाय कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण
परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात पडू नये. 14वा गुरु म्हणजे हत्ती. इंद्रियांच्या सुखाच्या मागे आकर्षित न होणे, कामांध होऊन संवेदनशील होऊन हत्ती बनावटी खोट्या हत्तींकडे धावतो आणि शिकारीच्या गुप्त खड्ड्यात पकडून तो पकडला जातो. शिकारी त्याला पकडण्यास ही युक्ती रचतात, म्हणून म्हणतात मन के हारे हार है. जसं हत्तीचे छोटे डोळे, एकदा कोणाला पाहिलं ना तर ते चित्र कधीच विसरत नाहीत. प्रचंड शारीरिक बळ आहे त्याच्यात. हत्तीमध्ये बुद्धी, सिद्धी, रिद्धी म्हणजे कौशल्य, विपुलता आणि प्रभुत्व आणि त्याची विवेक बुद्धी हे सगळं असूनही विषय सुख लालसेने जाळ्यात अडकला जातो. तसेच जो पुरुष स्त्री सुखास भूलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. 15वा गुरु म्हणजे भ्रमर. विषयात न अडकणे. भ्रमर निसर्गामध्ये मुक्तपणे फिरतो, परंतु ज्या फुलांमध्ये गोडपणा अमृत आहे ना तिथे तो शिरतो आणि गोडपणा स्वीकारतो. तसं अगदी ज्ञानी मनुष्य समाजात भटकंती करणारा तिथेच आपला वेळ घालवतो जिथे त्याला ज्ञानाची चर्चा आणि सज्जनांची संगत मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं परागकण इतर वनस्पतीमध्ये पोचवते त्याचप्रकारे प्रयत्नशील माणूस ज्ञानाच्या बाबतीत आपली बुद्धी आनंदित करून ज्ञानाचा मधुरस साधकांपर्यंत पोचवतो, जेणेकरून त्यांचे कल्याण होईल. आणि कधीकधी वास आणि चवीमुळे फुलांमध्ये अडकले जातात भ्रमर. तसंच मनुष्य नाक आणि जिभेच्या, म्हणजेच नाक म्हणजे अहंकार आणि जीभ म्हणजे लोभ, यामुळे जगातल्या विभिन्न वाईट परिस्थितीत अडकू शकतात. त्याने दुःखच भेटेल याचं लक्ष ठेवावं. 16वा गुरु म्हणजे मधमाशी. घेण्याचा गुण म्हणजे गुणग्राहकता, एकता. जसे मधमाशी सर्व प्रकारच्या फुलांमधून मध गोळा करते, त्याचप्रमाणे सर्व धर्म आणि शास्त्रांच्या चांगल्या गोड गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. मेहनत न करता आयत मधमाशी इतरांना मेहनत न करताना बघून स्वतःचे कर्म करणे सोडत नाही, सतत कार्य करते. मधमाशी कितीही लांब गेली तरी लक्ष मात्र राणी माशीकडे सतत असतं. तसंच आपलं लक्ष आपल्याला शक्ती देणाऱ्या ईश्वराकडे हवं. साधी घरात फिरणारी माशी कधी डंकत नाही, पण रोगाचा प्रचार करते. इथे मधमाशांना डंक असूनही ते रोग पसरवत नाहीत. माणसात अहंकार हाच डंक असतो. मित्रांनो, इथे आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि भेटूया या छोट्याशा ब्रेक नंतर.

नमस्कार मित्रांनो, छोट्याशा ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रंग नवे। तर दत्तात्रयांच्या 17व्या गुरूंचं नाव म्हणजे मध काढणारा। त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे निर्भयता आणि धैर्यता। मध काढणारा निडरच असतो, पण मध काढणारा केवळ मुखवटा लावून पोळ्यांमधून मध काढतो। आज प्रत्येक मनुष्य आपल्या चेहऱ्यावर केवळ चांगल्यापणाचा मुखवटा लावून संबंध जोडेल तो ते जास्त काळ टिकवणार नाही। आणि एक आध्यात्मिक मनुष्य दुहेरी व्यक्तिमत्व न घेता सत्य व चरित्रवान राहतो। समाज जरी त्याला सन्मान गौरव करत असेल तरी तो निर्माण राहतो, धैर्य आणि निर्भय राहतो। 18वा गुरु म्हणजे टिटवी आणि घेण्याचा गुण म्हणजे उपाधीचा त्याग करणे। चोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात, तिला टोचा मारतात, पाठलाग करतात, नी घेराव घालतात, शेवटी ती मासा टाकून देते। तोच एक घार त्या मासाला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलण्यास घारीचा पिच्छा पुरवू लागतात। पण आता टिटवी मात्र निश्चिंत होऊन जाते। त्याचप्रकारे संसारात उपाधी झुंगारून देण्यातच शांती आहे। 19वा गुरु म्हणजे मुलगी कन्या। एकटं राहण्याचं गुण कुमारी कन्येकडून शिकता येतं। एकदा एक कन्या घरामध्ये बसली होती, कुटत होती, आणि कुटत असताना तिच्या बांगड्या वाजत होत्या, म्हणून तिने ते कंगन काढले। जरी दोन कंगन असले तरी ते वाजत होते, छोटासा आवाज येत होता। याच्यावरून कळतं की खूप जण एकत्र राहिले तर भांडणं होतात। जरी एकत्र राहावं लागलं तरी परमेश्वराचा संग एकांतातच होतो, हे त्या कन्येकडून शिकायला मिळालं। 20वा गुरु म्हणजे बालक। निष्पाप आणि आनंदी राहणं हे बालकाकडून शिकायला मिळालं। मूल जेव्हा जन्माला येतं म्हणतात वारसदार आला, तसंच जीवनात आध्यात्मिक ज्ञान कळलं तर आपला दुसरा जन्म होतो आणि आपण ईश्वराच्या खजिन्याचे वारसदार बनतो। कारण आपल्याला जाणीव होते की आपण भक्त नसून ईश्वराची संतान आहोत, मूल आहोत। आणि जसं मुलाचे कोणाबरोबर वैर नसते, द्वेष वगैरे नसते, तो खोटं बोलत नाही, दुपट्टी व्यक्तिमत्वाचं नसतो, आणि जरी तो हसला तरी मनापासून हसतो, त्याला तणाव, चिंता, लोभ इत्यादी गोष्टी नसतात। तो भूतकाळाची किंवा भविष्याची चिंताही करत नाही। पण आजमध्ये आत्तामध्ये जगतो, म्हणूनच तो गुरु। मुलांसारखं बालक सो मालक रहा, परमेश्वराचं मूल बनून सगळं त्याच्यावर सोडून निश्चिंत रहा। 21वा गुरु म्हणजे सर्प। शरीर आणि घर परिवारावर मोह नसावा। सर्प म्हणजे साप जसं स्वतःच घर बनवत नाही पण बनलेल्या एखाद्या घरात राहतो, घर निर्माण केला तर त्यात मोह वाढतं, म्हणून घर असूनही सगळं त्याचं आहे, त्या ईश्वराचं आहे ही भावना असावी। 22वा गुरु म्हणजे पिंगळा वैश्या। दत्तात्रय म्हणतात आशेचा त्याग, दैहिक विकर्म होत असून मन ईश्वराला अर्पण करण्याचं गुण। दत्ताने पिंगळा नावाच्या वैश्या
हुन ही शिक्षा घेतली आहे की केवळ पैशासाठी जगू नये. धनाच्या कामनेत जेव्हा ती एक रात्री कंटाळली कारण गिराईक नव्हतं, तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आला. तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख पैशात नाही पण परमात्म्याच्या ध्यानात आहे. तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली? 23वा गुरु म्हणजे बाण निर्माता. तीव्र मनाची एकाग्रता आणि कर्मयोग हा गुण त्यांनी बाण एका बाण निर्माण करणाऱ्या व्यक्तीकडून घेतला. एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. ज्याच्या जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तर तो म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळलेच नाही. बाण म्हणजे संकल्पाचं विचारांचं प्रतीक, ध्येय तीक्ष्ण केंद्रित एकाग्रतेनेच गाठता येतं. म्हणून ईश्वरीय स्मृतीत राहून जीविकोपार्जन करण्याचे कर्म केल्यास डबल कमाई होते. मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून द्यावेत, त्याचं ध्यान करावं. 24वा गुरु म्हणजे कोळी. त्याच्याकडून घेण्याचा गुण म्हणजे ईश्वरेच्छा. ज्या प्रकारे कोळी घर बनवतो, मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो. मनुष्य सुद्धा नाते संबंधी भौतिक संपत्ती आदीचे आयुष्यभर जाळविंतो आणि शेवटी मन बुद्धी त्यात अडकून दुर्दैवाला कारणीभूत होतो. त्याने शेवटच्या नाते संबंध आणि दुर्गुणांचे जाळे कापले पाहिजे आणि देवाच्या स्मरणार्थ मुक्त होऊन शरीर सोडले तर सद्गती निश्चित. म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये. म्हणतात शिकण्याचे वय नसते, शिकणे मृत्यूपर्यंत चालू राहिले पाहिजे. निसर्गाचे प्रत्येक प्राणी, प्रत्येक चांगला वाईट प्रसंग ज्ञानाच्या गुरुसारखे असतात. अच्छा, धन्यवाद.